0: जोड़ी। बाकी दवा मरीज़ के वठणी पवंदी आहे। अहिड़े तरीक़े सां असांजे मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि ते जेको आहे सो प्रोग्राम जेको कंदा आहियूं, मुख़्तलिफ़ मौज़ूआतनि जेके नंढियूं बीमारियूं हूंदियूं या वॾियूं बीमारियूं हूंदियूं उन्हनि जी ॼाण जे लाइ जेको आहे सो हीउ प्रोग्राम अवां ताईं पहुचाईंदा आहियूं या के टिप्स खणी ईंदा आहियूं उहे बि अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। अॼोको प्रोग्राम करण खां अॻे अॼु तव्हांखे हिकिड़ो जेको प्रोग्राम जे मौज़ू बाबति लेकिन हिकिड़ो व्यूज़ आहे जेको पेशंट इन बीमारी जे लाइ जेको अॼु असां टॉपिक ॻाल्हाईंदासीं उन ते सिहतयाब थी वियो, छो जो हीअ हिकु अहिड़ियूं बीमारी कंहिं कंहिं बीमारियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मरीज़ चवंदा आहिनि त भई असांखे कराची वञूं या किथे ॿाहिरि हलिया वञूं जिते असांजो इलाज थिए, हिते इलाज नामुमकिन आहे या जेको आहे सो उनखे हिते वारे डॉक्टरनि खे या मिसाल ॻाल्हि जो जीअं असां पंहिंजो मिसाल ॾियूं होम्योपैथिक जो त अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जे हवाले सां असांजे होम्योपैथिक खे तरजीह न ॾींदा आहिनि त होम्योपैथिक में जो जेको आहे सो कीअं इलाजु थींदो या केतिरो फ़र्क़ु पवंदो। लेकिन अहिड़ियुनि वॾियुनि बीमारियुनि जो पहिरियां बि असां अव्हांखे साबित करे ॾेखारियो आहे, प्रूव करे ॾेखारियो आहे त चाहे पिते जी पथरी आहे, चाहे गुर्दे जी पथरी आहे, चाहे कुनरग जो सूर आहे, चाहे नक जे गदूदनि जो मसइलो आहे, चाहे गले जे गदूदनि जो मसइलो आहे या इवन कहिड़ी बि बीमारी आहे, अलाह ताला उन में शिफ़ा रखी आहे। होम्योपैथिक जे ज़रिए हुनखे शिफ़ा मिलंदी आहे। बाक़ी त जेको आहे सो जेके शिफ़ा नाहे मिलणी त उहो ऑपरेशन जी टेबल ते बि न बची सघंदो आहे। सो अहिड़े तरीक़े सां अचो त हिकिड़ा व्यूज़ तव्हांखे ॿुधायूं, पोइ बाद में प्रोग्राम खे कंटिन्यू रखंदासीं।
1: छा तकलीफ़ हुई?
2: तव्हांखे
1: लकवो थियो जंहिंमें वात बि जेको आहे सो सही वाच फिरी पई वञे ऐं अखि जेको आहे सो बंदि न पई थिए। हाणे अलहमदिल्ला तव्हां असांजे क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर में आयो, तव्हांखे दवा ॾिनीसीं होम्योपैथिक जर्मनी जी, अलहमदिल्ला उनजे इस्तेमालु करण खां पोइ हाणे तव्हांजी अखि बि खुले थी ऐं तव्हांजो जेको वाच वारो मसइलो आहे उहो बि सुठो थी वियो आहे। तव्हां असांजी होम्योपैथिक दवा मां मुतमिन आहियो। इन खां अॻे तव्हां पहिरियां ट्रीटमेंट कराई अंग्रेज़ी केतिरो टाइम कराई? किथां कराई? गंबट मां तव्हां टे हफ़्ता इलाजु करायो, लेकिन लकवे में यानी फॉलेज जेको चहिरे जो जेको फॉलेज हुयो पैरालिसिस फेशियल उन में अव्हांखे जेको आहे सो रिलीफ न पियो मिलियो। अलहमदिल्ला असांजी क्लिनिक ते आयो, अव्हांखे दवा ॾिनीसीं, हाणे अव्हां बिल्कुलु ठीकु आहियो, उनखे मिली वियो आहे। सो तव्हां ॿियनि ॿुधंदड़नि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदो? हालांकि तव्हांजी रहाइश कराची आहे, तव्हां कराची में ट्रीटमेंट कयो लेकिन फ़र्क़ु तव्हांखे कोन पियो। अलहमदिल्ला इहो क्रेडिट असांजी क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते पियो ऐं अलाह ताला जा करोड़े असां शिफ़ा ॾियण जी ज़ात रब ताला जी आहे। वॾी महिरबानी।
0: जी साईं बिल्कुलु। ॿुधाइण जो मक़सदु इहो त हीउ हुयो लकवा जंहिंखे असां पंहिंजी मेडिकल लैंग्वेज में फेशियल पैरालिसिस चवंदा आहियूं या माना चहिरे जो जेको अधरंगो थी पवंदो आहे उन जे बारे में अॼोको मौज़ू बि अव्हांखे इन जे बारे में ॿुधाईंदासीं त इहो चहिरे जो फॉलेज या हू बि हिकिड़ो जनरल फॉलेज थींदो आहे जंहिंमें टंग बांह वग़ैरह जेको आहे सो कमु न कंदी आहे या सॼो धड़ जेको आहे सो कमु न कंदो आहे। अॼोको मौज़ू आहे चहिरे जे फॉलेज ते, त चहिरे ते जेको लकवो थी पवंदो आहे त अवां दोस्त जी ॻाल्हि ॿुधी त उनखे छा तकलीफ़ हुई ऐं उहो केतिरो रिलीफ़ थियो, इहो त तव्हांखे अंदाज़ो थी वियो त इन जो इलाजु होम्योपैथिक में मौजूदु आहे ऐं कामयाबु इलाजु मौजूदु आहे। पहिरां अचूं था इन ते त चहिरे जो जेको फॉलेज आहे उहो कीअं थींदो आहे ऐं जेको आहे सो चहिरे जे सॼे पासे ॾांहुं थींदो आहे या खॿे पासे ॾांहुं थींदो आहे? जी हा, बिल्कुलु इहो चहिरे जे सॼे पासे ॾांहुं बि थी सघे थो, चहिरे जे खॿे पासे ॾांहुं बि थी सघे थो, सॼे जेको आहे सो चहिरे ते बि थी सघे थो। इन जा खोड़ सारा असबाब आहिनि। हिकिड़ो नंढड़ो मिसाल मां अव्हांखे सम्झाईंदुसि। ॾिसो हिकिड़ो को बि कमरो आहे उन में लाइट जो हिकिड़ो बोर्ड आहे, उन मां मुख़्तलिफ़ कनेक्शन तारूं निकिरनि थियूं जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿियनि कमरनि में ॿियनि हाल में ॿियनि जेको आहे सो जॻहियुनि ते हू सप्लाई करे थी जिते हू यानी लाइट पहुचाए थी। अहिड़े तरीक़े सां असांजो जेको दिमाग़ हूंदो आहे उन में बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो नर्व्स हूंदियूं आहिनि रगूं हूंदियूं आहिनि जेके उतां निकिरी करे असांजे ॿियनि एज़ाउनि ताईं उहा रत जी सप्लाई पहुचाईंदियूं आहिनि ऐं उहो पंहिंजो वर्क कंदा आहिनि पंहिंजी मूवमेंट थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां दिमाग़ मां 12 रगूं जेको आहे सो निकिरंदियूं आहिनि जेके असांजे मुख़्तलिफ़ एज़ान में वञी जेको आहे सो पंहिंजी सप्लाई कंदी आहे ऐं उहे पोइ जेको आहे सो वर्क कंदा आहिनि। लेकिन किन सबबनि जे करे किथे किथे ईअं थी पवंदो आहे उहो उते फॉल्ट थी पवंदो आहे या इन्फेक्शन थी पवंदो आहे या इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे सोजन अची वेंदी आहे जंहिंजे करे जेको आहे सो उते उहो जेको आहे सो वर्क न कंदा आहिनि ऐं उहो हिसो जेको आहे सो पोइ सुन थी वेंदो आहे या जेको आहे सो डैमेज थी वेंदो आहे या जेको आहे सो ख़तमु थी वेंदो आहे या जेको आहे सो कमु करणु छॾे वेंदो आहे। उहो चाहे सॼो पासो हुजे चाहे खॿो पासो हुजे चाहे जेको आहे सो सॼो चहिरो ई छो न हुजे। अहिड़े तरीक़े सां उन में थींदो ईअं आहे तव्हांखे ख़बर आहे जे मिसाल ॾिसो चहिरे जो हिकिड़ो हिसो आहे ऐं जेकॾहिं सॼो पासो या खॿो पासो जेकॾहिं उते लकवो अची थो वञे त उहो जेको वाच हूंदी आहे उहा हेठि लड़की पवंदी आहे छो जो उनजो उहो हेठियों हिसो जेको आहे सो ढीलो थी पवंदो आहे ढरो थी पवंदो आहे ऐं अखियुनि जी जेको आहे सो ईअं हूंदो आहे जे खुली जो खुली रहिजी वेंदी आहे। अहिड़े तरीक़े सां उनजा ॿिया बि मुख़्तलिफ़ जेको आहे सो तकलीफ़ूं ज़ाहिर थींदियूं आहिनि लेकिन अहम निशानियूं जेको आहे सो अवां ताईं ईअं पुछंदासीं त इहो जेको ईअं महसूसु थींदो आहे त दिमाग़ में तव्हांजो जेको सॼो कहिड़ो बि पासो हूंदो उहो बिल्कुलु सुन थी वेंदो तव्हां चूंडी पाईंदो धकणंदो या हथ लाहींदो तव्हांखे महसूसु न थींदो ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो हुनजो जीअं हिकिड़ो उन साह छॾाइजी वेंदो आहे कंहिंसां थी वेंदो आहे ऐं जेकॾहिं ज़बान ते अची वेंदो आहे त ज़बान तां हू ॻाल्हाए जेकॾहिं ज़बान ते गले ते अची वेंदो आहे त का शइ ॻी कोन सघंदो आहे। सो इन खे चइबो आहे पैरा जंहिंजे करे जेको आहे सो इहे मसाइल थींदा आहिनि। उनजा जेके मसल्स हूंदा आहिनि उहे प्रेशर जे करे यानी पंहिंजे एक्सप्रेशंस यानी हिकिड़े जेकॾहिं हिकिड़ा चवंदो यानी हिकिड़ी पंहिंजी एक्सप्रेशंस ॾेखारे उहो न ॾेखारे सघंदो आहे ऐं उहो बिल्कुलु जेको आहे सो यानी सुन थी वेंदो आहे ख़बर न पवंदी आहे। उन्हनि जा वजूहात कहिड़ियूं हूंदियूं आहिनि असबाब खोड़ सारा हूंदा आहिनि ॾिसो मिसाल कंहिंजो बी पी शूट थी वेंदो आहे या कंहिंजे जेको आहे सो को कंहिंखे धकु लॻंदो आहे उनजो एक्सीडेंट थी पवंदो आहे कंहिंजे कंहिंजे दिमाग़ में ट्यूमर थींदो आहे कंहिंखे स्ट्रोक जे करे या कंहिंजे ब्लीडिंग थी वेंदी आहे इंटरनली जंहिंजे करे जेको आहे सो इहे असबाब थींदा आहिनि या वायरल इन्फेक्शन जे करे बि जेको आहे सो थींदो आहे कन में को इन्फेक्शन थी वेंदो आहे उनजी रग डैमेज थी वेंदी आहे उनजे करे बि जेको आहे सो थी वेंदो आहे या वरी ईअं थींदो आहे तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त घणा जेको आहे सो एसी हलाए डायरेक्ट जेको आहे सो चहिरे जे तरफ़ हुननि जी कूलिंग हूंदी आहे उनजी जेकी एसी जी ज़्यादा कूलिंग जेकी उनजे चहिरे ते वेंदी आहे उन ते बि जेको आहे सो उहो दिमाग़ ते जेकी रगुनि ते उहा थधि लॻंदी आहे जंहिंजे करे उन्हनि थधि में थधि जे करे उहो पैरालाइसिस थी वेंदी आहे या घणा तव्हां ॾिसंदो गाॾी में वेंदा आहिनि ऐं खिड़की खुलियल हूंदी आहे ज़ोरदार थधी हवा लॻंदी आहे मिसाल उन जे करे बि जेको आहे सो इहे मसाइल थी वेंदा आहिनि। इन जे करे पंहिंजो वध में वधि जेको आहे सो सिहत हिकु अनमोल आहे ऐं अलाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे पंहिंजो वधि में वधि इन शयुनि जो ख़्यालु रखो पर जेकॾहिं अलाह ताला ख़ैर करे अहिड़ो को बि प्रॉब्लम अवां ताईं अचे थो त जर्मन होम्योपैथिक क्लिनिक मेहरापुर खे अवां हरगिज़ न विसाईंदो छो उते अलाह ताला जी महिरबानी सां जेको आहे सो कामयाबु इलाजु कयो वेंदो आहे हर मर्ज़ जे हवाले सां। जीअं मां अवां मौज़ू ॿुधो त हिन दोस्त खे सिर्फ़ 3 हफ़्ता थिया त या तकलीफ़ थी लेकिन हू हालांकि मेडिकली ट्रीटमेंट कराई हुनखे किथां बि फ़र्क़ु कोन पियो लेकिन असां वटि पहुतो लेकिन इहो 1 महीने जे अंदरि मिसाल त अल्ला ताला जी महिरबानी सां हुनखे असांजी दवा हिकिड़े ई हफ़्ते में जेको आहे असरु करे ॾेखारियो ऐं पर अहिड़े क़िस्म जी केसिस में या मुख़्तलिफ़ जेकी बीमारियुनि जे केसिस में मरीज़ असां वटि ईंदा आहिनि उहे ईंदा आहिनि 8-10 सालनि जा या 2-3 महीननि जा बि ईअं खणी अचूं त पोइ उन्हनि में ज़ाहिर आहे त टाइम लॻंदो आहे ज़ाहिर आहे त असां वटि जादू न आहे ऐं इन एतिरे अरसे ताईं बीमार रहण सां एतिरे अरसे ताईं ढील ॾियण सां उहे रगूं वधीक डैमेज थी वेंदियूं आहिनि पोइ उन में ज़ाहिर आहे त जेको आहे सो ज़्यादा टाइम लॻी वेंदो आहे लेकिन पोइ बि मां चवंदो आहियां त जेकॾहिं एतिरे वक़्त में छो जो मेडिकल में त का बि चई नथो सघिजे एलोपैथिक ट्रीटमेंट में त केतिरो फ़र्क़ु पुणे में साला साल लॻी था वञनि। असांजे इलाज में पोइ बि जेकॾहिं माण्हू देरि सां बि आयो पोइ बि 4 महीना 5 महीना 6 महीना वरी अलाह ताला जी महिरबानी सां उहे पेशेंट असां ठीकु थींदे ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जा

0: ਇੱਕ ਵੀ ਕਾਲਜ ਤਰਫ ਨਾਲ ਹੱਲਾ ਸੀ। ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ।
1: ਵਾਲੇਕੁਮ ਸਲਾਮ ਸਰ
0: ਜੀ। ਅਦਾ ਕਹਿ ਰਹੇ ਕਿੱਥੋਂ ਖਾਂ
1: ਸਰ? ਫਕੀਰਾਬਾਦ ਗੱਲ ਕਰ ਲਿਆ
0: ਜੀ। ਅਦਾ ਸ਼ਾ ਪੁੱਛਣ ਤਾਂ ਇੰਦਾ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਕਾ
1: ਸਰ ਨਾ ਨੇ ਪੁੱਛੇ ਬੁਖਾਰ ਆ ਦਵਾ ਪਿਆ ਰੋ ਤਾਂ ਜਗਾ ਆ ਵਾਰੀ ਬੁਖਾਰ ਮਨਾ ਵਾਰੀ ਨਿਕਲੇ ਤੋਂ ਪਏ। ਮਲੇਰੀਆ ਵੀ ਟੈਸਟ ਕਰਿਆ, ਮਲੇਰੀਆ ਹੋਇਆ ਸਰ।
0: ਅੱਛਾ, ਉਹ ਮਲੇਰੀਆ ਜੋ ਕੋਰਸ ਵਗੈਰਾ ਕਰਾਇਆ ਹੋਇਆ
1: ਸਰ? ਸਬੂਤ ਦਿਨੋਂ ਤੋਂ ਦੋਸ ਮਨ ਸੱਜੋ ਦੀ ਫਰਕ ਕੋਈ ਵਾਰੀ ਹਜ਼ਾਰ ਬੁਖਾਰ ਨਿਕਲਦਾ।
0: ਅੱਛਾ ਠੀਕ ਹੈ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ, ਆ ਕੇ ਬਤਾਇਆ ਤੋ ਰੇਡੀਓ ਬੋਲ ਜੀ ਸਰ।
2: तवां जेकॾहिं दवा वरती आहे त ऐं मलेरिया बि निकिती आहे, उनजो कोर्स हले पियो त मेडिकली ट्रीटमेंट में टे ॾींहं जेको आहे सो ट्रीटमेंट हुनजी कराई वेंदी आहे। जेसिताईं टे ॾींहं ट्रीटमेंट हलंदी आहे तेसिताईं इहो बुखार अप डाउन थींदो रहंदो आहे। इन में परेशानी जी ॻाल्हि कान्हे का। जेकॾहिं ज़्यादा तकलीफ़ ख़राबु थिए थी त तव्हां उन डॉक्टर वटि रूबरू उनखे ॾेखारे सघो था, वरना ॿिए ॾींहं ते असांखे बिल्कुलु ॾेखारे सघो था। बाक़ी फ़िलहालु जेकॾहिं बुखार तेज़ थिए थो त उन जे लाइ ॿियो कुझु न, रुॻो मथे ते तव्हां पटियूं रखंदव त बुखार हुनजो घटिजी वेंदो। इहो ई हुनजो हलु आहे। ज़्यादा तबियत ख़राबु थिए उन डॉक्टर वटि वञी बजाए ॾिसो त ईअं थींदो आहे जो पोइ मरीज़ जी हालत वरंदो बिगड़जी वेंदी आहे। यानी तव्हां हिकिड़े डॉक्टर खां दवा वठी आयो, हुन पंहिंजे हिसाब सां दवा ॾिनी आहे ऐं पंहिंजे हिसाब सां डोज़ ते रखियो आहे। तव्हां जॾहिं वरी ॿिए डॉक्टर ॾे वेंदव त हुनखे उहा ख़बर न हूंदी त ॿिए डॉक्टर कहिड़ो डोज़ रखियो आहे, उहो वरी पंहिंजे हिसाब सां ॿियो डोज़ ॾींदो। ईअं अवां जेको आहे सो पंहिंजा पैसा बि ख़र्चु कंदा वेंदो ऐं वरंदो तबियत बि मरीज़ जी ख़राबु करे न वेंदो। बहितर इहो हूंदो आहे जंहिं डॉक्टर खे तव्हां ॾेखारियो आहे उते दोबारा उन ई डॉक्टर ॾे वञी उन ई कंडीशन जो हवालु ॾींदव त उहो अव्हां जे लाइ बहितर रहंदो। या जीअं अव्हांखे डॉक्टर मशवरो ॾिनो आहे त हिकु ॾींहुं ॿ ॾींहं तव्हां ट्रीटमेंट ते रखो पेशेंट खे, त तव्हां उन ते ई रखो त वधीक बहितर हूंदो आहे। बाक़ी असां तव्हांखे मशवरो इहो ॾेई सघूं था, तेज़ बुखार में तव्हां मथे ते पटियूं पाणी जी रखी सघो था। इन में खाराइण पीआरण जेको आहे सो यानी मानी वग़ैरह पेशेंट खे न खाराइजे त बहितर आहे। नरम दलियो वग़ैरह या ब्रेड वग़ैरह या खीर सां या मुङनि जी दाल या सायूं तूरियूं कारे मिर्च में, इहो जेकॾहिं वॾो आहे नंढो आहे त उनखे सिर्फ़ु खीर सां ई, त इहा ट्रीटमेंट या दलियो वग़ैरह इस्तेमालु कंदो त उन सां जेको आहे पेशेंट जल्दी रिकवर थी वेंदो आहे। जी साईं।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंज़ूर हुसैन महमूद साहब, डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, जंहिंमें गुर्दे पिते ऐं मसानी जे पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कंदा आहिनि। संदनि जोड़नि, गोॾनि जो सूरु, कुनरक जो सूरु, नक कन गलो नज़लो निछू, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालिज खंघि, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी ख़ारिश, फट फुरणियूं, ॿारनि में कद जो न वधणु ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कंदा आहिनि। ऐं अव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-8951 0301-219-6851।
2: जी हा बिल्कुलु, असांजे जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि ते खे सदाई इहा शिकायत रहंदी आहे त अव्हां आवाज़ जेको नंबर जेको हूंदो आहे अव्हां तेज़ी सां पुकारे वेंदा आहियो। इन जे करे हिकु दफ़ो असां पाण जेको आहे अव्हां ताईं नंबर पहुचाईंदासीं 0301-0301-8196-851 यानी 0301-219-6851। हीअ कॉल नंबर आहे, अव्हां कहिड़े बि टाइम ते जेको आहे सो कॉल करे सघो था ऐं बिल्कुलु ॻाल्हाए सघो था। डेज़ ॾींहंनि जो शेड्यूल अव्हां ताईं एसन भाई पहुचायो आहे। हिकु दफ़ो ॿीहर आउं बि अव्हां ताईं पहुचायां थो त हफ़्ते जा छह ॾींहं, जुमे जो ॾींहुं, छंछर जो ॾींहुं, आचर जो ॾींहुं, सूमर जो ॾींहुं, अरबा जो ॾींहुं, खमीस जो ॾींहुं क्लिनिक खुलियल रहंदी आहे। बाक़ी अंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे। टाइमिंग अव्हांखे ख़बर आहे सुबुह जो 11 खां शाम जो 5 बजे ताईं ऐं इन विच में जेको आहे सो अंगारो क्लिनिक बंदि हूंदी आहे, इहो अव्हांखे ख़बर आहे। जी सर।
0: जी सर, प्रोग्राम जी हिकु ॿी कॉल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम।
2: दोस्तों के गुजारिश होंदी है त जेके भी कॉल कन त मेहरबानी करे जेको आए सो त जेको आ सो को जरूरी गाल पुछड़ी आए ट्रीटमेंट जे दौरान या इलाज जे हवाले सा त वो जरूरी कॉल करे सकन ता
0: बिल्कुल
2: आई गैर जरूरी कॉलन खा थोड़ो परहेज कन।
0: प्रोग्राम में एक बी कॉल जी तरफ नहल नासी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। अदा कह रहे किथा का? अल्हम्दुलिल्लाह दा ताम बदा ठीक है। कह रहे किथा का गल आयो?
1: साई मां कोटड़ी कंबीरा का शायद हुसैन सोलंगी बाबा अर्ज
0: जी जी शाह पूछन चाहंदे डॉक्टर साहब का
1: सर ये अर्ज यो आ त खारिश थी पई आए खारिश में माना थोड़ा दाणा दाणा संदा फुरड़ी जी हल्की हल्की थी या
0: जी जी
1: तो उने वजह सा मां कॉल कई आवा के।
0: अच्छा ओ कोटड़ी कबीर बिल्कुल वेजो आए डॉक्टर साहब के रूबरू दिखारे तो वधिक बेहतर है।
1: केड़ी जगह से सर?
0: तां के सर एड्रेस बुदायो से सामो उदन पटा पेट्रोल पंप जे सामो ही डॉक्टर साहब जी क्लिनिक मौजूद है।
1: जी जी
0: वधिक डॉक्टर साहब आवा के बुदायो तो रेडियो बुदो। जी सर
2: जी बिल्कुल दोस्त के बुदाईदासी दसो एकड़ी खारिश जेकी आए जिस्म में छो थिंदी आए ओए खबर है खोड़ सारा असबाब हुंदा है खाधे जो बदल थींदो आहे उनजे करे थींदी आहे अंदरि जिस्म में रत जो बिगाड़ थी वेंदो आहे जंहिंजे करे जेको आहे सो ख़ारिश जा मसाइल थींदा आहिनि। इनजे करे असां उन्हनि खे जेकी दवाऊं ॾींदा आहियूं उहे हिकिड़ी कुदरती तौर ते जेकी पीअण जी हूंदी आहे उन में ब्लड प्रिफर हूंदी आहे यानी रत तव्हांजो साफ़ु कंदी आहे ऐं जेके साबुण ॾींदा आहियूं उहो बि ब्लड प्रिफर हूंदो आहे उहो ब्लड खे जेको आहे वॉश कंदो आहे उहो जिस्म खे जेके बि एंटी बैक्टेरियाज़ जेके जरासीम हूंदा आहिनि जेके जिस्म में अची वेंदा आहिनि चमड़ी ते उन्हनि खे जेको आहे हू वॉश कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसो असां निम जेको आहे निम जा पन तव्हांखे ॿुधाईंदा त पाणी में काढ़े उन सां वेझारियो मरीज़ खे या निम जा गोरा खारायो या जेको आहे जेकॾहिं इहो बि नथा कयो त पनीर बूटी यानी पनीर अव्हांखे शहर मां मिली वेंदो आहे अंसारी वटि उनजा 7 दाणा और रोज़ाना राति जो पाणी में पिसाए रखो थोरो कड़वो हूंदो आहे पीअण में लेकिन ज़हर ई ज़हर खे मारींदो आहे उहा कड़वाहट अंदरि वञी करे रत खे साफ़ु कंदी आहे ऐं उहो रतु जेको आहे सो बिल्कुलु साफ़ु थी वेंदो आहे। लेकिन इहो बि ॾिसो असां वटि मरीज़ चवंदा आहिनि त बसि हिकिड़े ॾींहं में ठीकु थियूं त ईअं न थींदो आहे चाहे असांजी दवा हुजे चाहे इहे जेके अव्हांखे ॿुधायूं था ॾस इन्हनि खे बि कुझु ॾींहं इस्तेमालु करिणो पवंदो आहे त अंदरि वञी अव्हांजे जिस्म में जेके फासिद मादा गॾु थिया आहिनि हुननि खे हू इहे दवा हुनखे साड़ींदी आहे हुनखे जलाईंदी आहे हुनखे ख़तमु कंदी आहे अव्हांजे जिस्म मां जेके ख़राबु मादा ज़हरीला मादा हूंदा आहिनि तॾहिं उहे अख़राज थींदा आहिनि ऐं अव्हांजो जिस्म पोइ बिल्कुलु साफ़ु थींदो आहे न सिर्फ़ु अव्हांजी ख़ारिश ख़तमु थींदी आहे पर इन्हनि ॾसनि पननि सां इन्हनि दवाउनि सां अव्हांजे जिस्म ते जेके ॿिया बि असरात हूंदा आहिनि दाग अची वेंदा आहिनि या जेको आहे सो जिस्म में बि हिकिड़ी गरमाइश हूंदी आहे उहा बि अव्हांजी ख़तमु थी वेंदी आहे। लेकिन हिते जेको आहे सो तुर्त इलाजु खपे माण्हू वञी ऐं सुयूं हणाईंदा आहिनि ऐं पोइ उनजो आदि थी विया आहिनि साला साल हुननि जी बीमारी न छॾींदी आहे रड़ा हूंदी आहे रड़ा खनखना हूंदी आहे ऐं सिर्फ़ु इन जे करे जो हू सुयुनि जा आदि थी चुका हूंदा आहिनि उन्हनि ज़हर जा आदि थी चुका हूंदा आहिनि उन्हनि दवाउनि जा आदि थी चुका हूंदा आहिनि जेके उन्हनि खे यानी बर वक़्तु सिर्फ़ु जेको आहे सो फ़िलहालु फ़ाइदो थींदी आहे लेकिन हुनखे मर्ज़ न छॾाईंदी आहे। सो इन जे करे महिरबानी करे जॾहिं बि कंहिंखे अहिड़े क़िस्म जी थिए थी त हिकु त पंहिंजे खाइण पीअण जो बिल्कुलु ख़्यालु रखो अहिड़े तरीक़े सां जेकी जिन जेकी शयूं तव्हां सम्झो था तव्हांखे जिन मां ख़ारिश थिए थी अंडो मच्छी वाङणु वॾो गोश्त खटी शइ देग जो चांवर उहे तव्हां हरगिज़ इस्तेमालु न करियो ऐं जेके शयूं ज़्यादा इस्तेमालु अव्हांखे करणियूं आहिनि थधियूं शयूं इस्तेमालु कयो पाणी ज़्यादा जेको आहे सो इस्तेमालु करे सघो था ऐं जीअं मां ॻाल्हि कई त पनीर इस्तेमालु करे सघो था निम सां तव्हां वेझो अव्हांखे काफ़ी सारो फ़ाइदो पइजी वेंदो वरना रूबरू ॾेखारे ऐं होम्योपैथिक ट्रीटमेंट कराए वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंसूर हुसैन महमूद साहब। प्रोग्राम में ॿी ॻाल्हि जी तरफ़ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम अस्सलाम
0: जेदा कहिड़े किथां खां
1: सही
0: अलहमदुल्ला ठीक है ठीक है सर वडी मेहरबानी सर
2: ठीक है वडी मेहरबानी दोस्त जी मेहरबानी
0: स्पेशली सर फीडबैक देन जे लाइ उन कॉल के या
2: स्पेशली फीडबैक जेके दोस्त दिना है जिन के फर्क पजी विंदो है अल्हम्दुलिल्लाह जो ट्रियो पेशेंट है जिन जेको है सो यानी एकड़ी फायदे जी एकड़ी निशानदेही कराई है त अल्हम्दुलिल्लाह उन के फायदो दिसो एकड़ी सुठी गाल है एकड़ो पेशेंट केर मोकले तो उन के फर्क पे तो वरी उन जी ॿियनि खे ॿुधाइण त हुन मां असांखे फ़र्क़ु पियो आहे हीअ हिकिड़ी तमामु बहितरीन जेको आहे सो ॻाल्हि आहे ऐं वॾी महिरबानी भाउ ख़ादिम हुसैन सोलंकी जी
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंज़ूर हुसैन महमूद साहबु जेके अव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहिया आहिनि तव्हां असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था 0301-9196-851 ऐं इहो ई साॻियो ई नंबर आहे डॉक्टर साहिब जो कॉन्टेक्ट नंबर डॉक्टर साहिब सां कंहिं वक़्तु कॉल करे कंहिं बीमारी बाबति तव्हां ॼाण हासिलु करे सघो था डॉक्टर साहिबु हर अरबा ख़मीस जुमे छंछरु आचार सूमर ते सुबुह 11 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधन पोटा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मैरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि प्रोग्राम में हिकु ॿी कॉल जी तरफ़ हलंदासीं अस्सलाम वालेकुम
3: छा
0: पुछण चाहींदा डॉक्टर साहिब खां
3: सर मुंहिंजे इहो पंहिंजो जंगनि जे पाड़नि में सूर आहे ऐं बाहनि जे पाड़नि में ॾाढो सूर आहे तमामु अरसो इलाही थी वियो आहे
0: अच्छा इनखे केतिरो टाइम थी वियो तक़रीबन
3: तक़रीबन साल थी वियो हूंदो पर दवाऊं ॾाढियूं वठियूं आहिनि
0: अच्छा पोइ एतिरो टाइम थी वियो आहे डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो हा त हिन महिल ताईं तव्हां अलहमदुल्ला बिल्कुलु सही हुजो हा हा ठीकु आहे डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो रेडियो ॿुधो जी सर हुन सर तक़रीबन साल लोड़ियो आहे पंहिंजे सूर दर्द में ॿिए हंधि बि ॾेखारियो आहे लेकिन ज़ाहिर आहे फाइनली जीअं चवंदो सर आख़िर में
2: हिकिड़ो टाइम थींदो आहे को वेझिड़ाई खां थींदो आहे त उनजो को ॾसपंदो ॾेई सघिबो आहे हिकिड़ो पुराणो मर्ज़ु आहे त उन में हींअर ट्रीटमेंट यानी इलाजु ई ज़रूरी आहे सो मां भाउ खे इहो मशवरो ॾींदुसि त रूबरू ॾेखारे वञनि ऐं ट्रीटमेंट उनजो इलाजु कराइनि त उहो वधीक बहितरु आहे जी सर
0: प्रोग्राम में आख़िरी कॉल जी तरफ़ हलंदासीं अस्सलाम वालेकुम
4: वालेकुम अस्सलाम
0: जी प्यारा भाउ कह रहे हैं किथां खां माशाल्लाह तमामु सर असांजो लिसनर आहे ॿुधंदड़ असांजे GFM 94 जो जी असां छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां ऐं असांजे प्रोग्राम जे बारे में ज़रूरु फीडबैक ॾींदा
4: पहिरियां त आउं अव्हांखे मुबारकबाद ॾींदुसि तव्हांखे ऐं डॉक्टर साहिब खे बि तव्हां माशाल्लाह बहितरीन प्रोग्राम कयो पिया ऐं डॉक्टर साहिबु बहितरीन मशवरा ॾिए पियो ऐं डॉक्टर साहिब खे मां हिकिड़ो फीडबैक ॾींदुमि त मां कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजे माना सुबुह सवेर जे उथण जे बारे में मां हिकिड़ो इतलाउ ॾिनो त उथंदो आहियां त मूंखे थोरी कमज़ोरी ऐं फेरी ईंदी आहे ऐं उन खां बाद जॾहिं मां मथे चकर ॾींदा मां सही थींदा डॉक्टर साहिब जेके मूंखे टिप्स ॿुधाया ऐं मूं उन्हनि ते अमल कयो उहे मां जेको टिप्स हिकिड़ो बादाम मिस्री ऐं साईं वॾा वॾा थिया उहे मां घोटे पची हाणे बिल्कुलु ऐं मूंखे इलाही फ़ाइदो आहे ऐं मां तंदुरुस्त आहियां
0: माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीन ऐं ऐं अव्हां जेको फीडबैक ॾिनो आहे इहे अव्हां सॼणनि जो दोस्तनि जो महिरबानी आहिनि जेके असांखे प्यार मोहबत
4: ऐं इहो इहो ई जेको आहे साईंजो ॾस मां ॿिनि खे बि ॾसियो आहे जेके सुबुह सवर सां पंहिंजो पाण खे थोरो अमल कनि पिया ऐं साईंजनि मशवरा ॾियनि था बिल्कुलु बहितर मशवरा आहिनि
0: बिल्कुलु माशाल्लाह सर ज़बरदस्त जी
4: हा
0: थैंक यू सो मच इहा अव्हां सॼणनि जी महिरबानी आहे अव्हां सॼणनि जो प्यारु आहे जेको असांखे माना ॿुधायो था हिकु नज़र ॾियो था व्यू ॾियो था
4: जेको डॉक्टर साहिबु ऐं आहिनि माशाल्लाह नौजवान प्यारा आहियो डॉक्टर साहिबु प्यारो आहे ऐं माशाल्लाह अलाह साईं डॉक्टर शाह जे हथ में शिफ़ा था फरमाई ऐं डॉक्टर साहिब जे हथ में शिफ़ा आहे
0: जी सर माशाल्लाह त तमामु घणी महिरबानी भाउ जी हुन फीडबैक बि ॾिनो ऐं कंहिंजी साल सियाल खां पियो ॻाल्हाए सर
2: زبردست دوست جی سو وڑی وڑی مہربانی انکریج کرن جی ان گال تے وری ایک دفعہ بیہر اسا رب تعالی جو شکر ادا کروں تھا ان میں اسا جی مونجی کا بھی کمالیت کانے کا ان میں اللہ تعالی جا جو سو احسان ہیں اللہ تعالی ایکڑی شفا رکھی ہے جی دوست گال کی اسن شفا میں ہاتھ میں شفا ہے تو یہ اللہ تعالی جا احسان ہیں یہ جو سو ان جے قدرتی شیوں ہیں ان میں دسو اسا بار بار بار بار یہی صرف چوندا ہوں تو بھائی ہی قدرتی شیوں آزمایا چھو جو اساں جو دواؤں بھی انہی شین میں ٹھل ہیں دسو ان جو کو سائڈ افیکٹ کونے کو ہی قدرتی شیوں ہیں ان جو کو سائڈ افیکٹ کونے کو ایکڑی بہترین جو غذا بھی ہے دوا بھی ہے بادام سونف مصری اچھا مرچ ہر قسم کے رگن کی کمزوری کا دماغ کی کمزوری کا تو صفوف کر چمچی صبح شام کھائی سکو تھا ہر دوست کے یہ چی سکوں تھا لیکن کہیں کہ دوست کے کو مسئلہ ہوں ہے تو ان کے بارے میں جی بہتر یہ رہ وہ دوست لائیو کال کرے پوچھی کرے پوئے استعمال کرے تو اجا بہتر ہے اواں سبنی کے ساتھ جو پیار جو محبت جو خلوص جو تھوڑائے تو ہیں وڑی مہربانی اواں
0: پروگرام ہے صحت کی گال اسان اسٹوڈیو موجود ہوا ڈاکٹر منظور حسین محمد صاحب وقت گزرندے دیر نہ لگندی اسان جو کہ پروگرام صحت کی گال جو وقت پنج پڈانی تو پہتو دعا ہے تو اللہ پاک تمام سبنی کے سدا تندرست خوش رکھے ایندڑ پروگرام تائیں اجازت ڈیندا پنج میزبان احسان علی سیال کے اللہ حافظ اللہ واہی
5: It's 7 p.m. This time check is brought to you by
6: White Ish Beauty Cream Glowing Skin Jo Raaz A product by Biocon International Pakistan
7: Ab aap sunenge GAFM Network par KTN News
8: Khitab kande Wazir Azam cheyo to Pakistan maishat ke mazboot karan laaye ghano kam kayo hai maishat je micro istehkam baad macro istehkam te kam kare reha ahun
9: محفوظ پاکستان کے لیے محفوظ دارالخلافہ بھی ہے وہ ضرورت ہے ہماری اور محفوظ دارالخلافہ حکومت کی ذمہ داری ہے آپ نے ماضی میں دیکھا وہ کہتے ہیں نا جی کہ آپ کا جو ماضی ہے وہ آپ کے کردار کی گواہی ہوتا ہے کہ مئی 2022 میں کیا ہوا اور نومبر 2024 میں کیا ہوا مذاکرات سے کوئی گریزہ نہیں ہے لیکن مذاکرات سنجیدہ ہونے چاہیے مذاکرات کی بنیاد یہ ہے کہ انہیں رہائی چاہیے اپنے لیڈر کی ہم نے بارہا کہا ہے کہ اس کا فورم عدالتیں ہیں حکومت نہیں ہے کیونکہ کنوکشن کے بعد حکومت کا رول ختم ہو جاتا ہے جوڈیشل پروسیسز کے ہوتے ہوئے آپ کہیں کہ جی جلسے جلوس سے احتجاج سے شہروں پہ چڑھائی کر کے آپ نے طاقت کا استعمال کر کے وہ مقصد حاصل کرنا ہے جو کہ نہیں کیا جا سکتا انڈر دی کانسٹیٹیوشن
8: حکومت پی ٹی آئی سے گالن کا کدیں بھی انکار نہ ہے کہ پی ٹی آئی گالن میں لیڈر جی آزادی چاہے تھی کترا ہی بھیرا بدھائے چکا ہوں تو بانی جی آزادی حکومت سے نہ پر عدلیہ سے گھنٹھل ہے قانون و وفاقی وزیر سینیٹر اعظم نذیر تارڑ پی ٹی آئی کے سنجیدہ گالن جو مشورہ ڈیندے چاہے تو گالن کے بانی جی آزادی سے مشروط کرنے والا عمل ٹھیک نہ ہے وہ چاہن تھا تو جلسن جلوسن ذریعے بانی کے آزاد کرائن جو کو ممکن ہی نہ ہے سپریم کورٹ بانی جی چکاس جو حکم ڈنو ہو جو کو تھی ویو ہے حکومت عمل میں کھوٹ ہے تو عدالت کے ڈسنو ہے جلسن جلوسن سے کچھ نہ تھی پی ٹی آئی جی لانگ مارچ خلاف پارٹی اندر ہی آواز اتھن شروع تھی ویا تحریک انصاف کے مرکزی ترجمان شوکت یوسف زئی پارٹی کے لانگ مارچ انجاتل مدے تھی ملتوی کرنے جو مشورہ دے چڈی شوکت یوسف زئی پارٹی چیئرمین بیرسٹر گوہر کے لکھل خط میں چیو ہے تو وفاقی حکومت کچھ ایشوز کے جواز بڑھائیے کے پی ایم میں ایمرجنسی لاگو کرنا چاہے تھی ریاست سے ٹکراؤ بدرا گالن لائے رستو ہموار کیا وجے چیئرمین بیرسٹر گوہر چھو تو پی ٹی آئی جی لانگ مارچ جو فیصلو برقرار ہے کے پی اسمبلی کے ٹوڑنے جو کو بھی ارادہ نہ ہے سہیل آفریدی کے نااہل قرار نتھو دے سکجے متبادل تے بھی مشاورت نہ تھی
10: دیکھیں مارچ یہ ان کی کوئی کیپیسٹی نہیں ہے مارچ کرنے کی انہوں نے ملتوی کیے ہیں یہ مارچ نہیں کر سکتے ہیں اب یہ جو ہے ڈیفینٹلی میڈیا پہ آتے ہیں بڑھ کے مارتے ہیں میں کہتا ہوں یہ کیپیسٹی نہیں ہے مارچ کرنے کی اگر ان کی کیپیسٹی مارچ کرنے کی ہوگی تو 27 کو ہو جاتا 4 کو بھی نہیں ہوگا
8: पी टी आई में मार्च करण जी हिम्मत ही ना है। 4 अक्टूबर ते भी लॉन्ग मार्च न थींदो, मार्च थियणो हुजे हा त 27 सेप्टूबर ते ही थी वञे हा। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त केपी में दहशतगर्दीअ खे कंट्रोल करण पी टी आई जी वस में नाहे, डायलॉग हुअण सां कुझु न थींदो, कम करणो पवंदो। पाकिस्तान जे अमन वारी ख़्वाहिश खे कमज़ोर न समझो वञे, अफ़गान सरज़मीन तां थींदड़ हर हमले जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो त अफ़गान तालिबान रजीम खे दहशतगर्दी वारे माइंड सेट मां निकिरणो पवंदो। अफ़गानिस्तान में दहशतगर्दनि जा थाक मौजूदु आहिनि। अफ़गानिस्तान जा घणा मसला अस्क्रियत पसंदाणे सोच जा नतीजो आहिनि। अफ़गान अवाम खे पंहिंजे मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो करण जो हक़ मिलणु घुरिजे। कतर ज़रिए 7 नुक़्तनि ते ॿधल मनसूबो अमरीका खे मोकिलियो आहे। हाणे ईरान खे अमरीकी जवाब जो इंतज़ारु आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास राखची चयो आहे त गुज़िरियल ॾींहं कतरी ट्रैकरनि सां थियल मुलाक़ात में ईरानी मौक़िफ़ अमरीका ताईं पहुचाए छॾियो। वाइट हाउस जो जवाबु अॼु तहरान खे मिली वेंदो। एटमी प्रोग्राम बाबति बि गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा कई पई वञे। ईरान जी मौक़िफ़ में को बि लचक नाहे आई। आबनाए हुरमज़ बाबति शर्त बरक़रार आहिनि। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जी सदारत हेठि पुलिस सिक्योरिटी कॉम्प्लेक्स जी गॾियल मनसूबे बाबति इजलास। नाणे ऐं रिथाबंदी वारनि खातनि खे मनसूबे जे टेक्निकी ऐं मालियाती जाच जल्द मुकमल करण जी हिदायत। मुराद अली शाह चयो त मुस्तक़िल जे चैलेंजेस खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस खे जदीद टेक्नोलॉजी सां जोड़ियो वञे। अरिड़हीं तरमीम नाकाम थी वई आहे। नवां इंतज़ामी यूनिट अंटर आहिनि। सिंध में मंडो निज़ाम ऐं पंजाब में वन वूमेन शो हली रहियो आहे। सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर अली खुर्शीदी चयो आहे त अरिड़हीं तरमीम को लाभ न ॾेई सघी, नवनि इंतज़ामी यूनिट्स तर्फ़ वञणो पवंदो। हुकूमती निज़ाम वारो मॉडल हाणे तब्दील थियणु घुरिजे।
7: आप सुन रहे थे जीए एफएम नेटवर्क पर केटीएन न्यूज।
11: फॉरवर्ड कॉलेज ऑफ एजुकेशन खैरपुर में बीएड 1.5 साल 1.5 साल जो दाखिलाऊं शुरू थी वयूं आहिन। जेकॾहिं तव्हां जो ख्वाब उस्ताद बनजण आहे त ही बेहतरीन मौक़ो हथनि मां न वञायो। हाणे सिंध हुकूमत जे तालीमी शोबे सां लाॻापियल केतिरनि ई नौकरियुनि लाइ बीएड डिग्री लाज़मी बणजी रही आहे, तंहिं करे अॼु ई दाख़िला वठो, पंहिंजे टीचिंग कैरियर खे मज़बूत बुनियाद ॾियो। सिंध जे कंहिं बि शहर या ज़िले सां वास्तो हुजे, तव्हां आसानी सां दाख़िला वठी सघो था। असां वटि मौजूद आहिनि एयर कंडीशन क्लास रूम्स, हाई स्पीड वाईफाई, तजुर्बेकार ऐं सीनियर फैकल्टी, मयारी तालीमी माहौल। ख़ासि ऑफर महदूद वक़्त लाइ आहे, तंहिं करे अॼु ई राबितो करियो। ऑनलाइन अप्लाई लाइ forwardcollege.pk, वधीक ॼाण लाइ 0304-282-7274। ऑफिस टाइम सुबुह 9 खां शाम 5 वॻे ताईं। एड्रेस गुलशन यासीन कॉलोनी, ताज पेट्रोलियम सर्विस जे साम्हूं, वापड़ा कॉलोनी, खैरपुर। अॼु ई दाख़िला वठो, पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणायो ऐं हिकु कामयाब उस्ताद बणजण पहिरियों कदम वधायो।